घणा दोस्त या जेके अदड़ी हूंदियूं आहिनि उहे उनखे ग़लती इहा कंदियूं आहिनि जेके मुहिड़ा निकिरंदा आहिनि उन्हनि खे कचाई जेको आहे यानी उते नीडल्स हणंदा आहिनि या

0: ओके जी, सो ॾाढो वी आई पी मिली नगमो असां हिते इंजॉय कयोसीं. यकीन इहो मिली नगमो तव्हां सभिनी खे बि सुठो लॻंदो. असां सां गॾु फेसबुक ते बि तव्हां मौजूदु आहे, यानी कि फेसबुक ते बि तव्हां असांखे ज्वाइन करे सघो था. पर हिते असांजो नंबर खुली चुको आहे, सो बिल्कुलु असां यकीन तव्हांजे कॉल्स बि कंदासीं. सो छा था चओ
1: जी ख़्वादिन आज़ाद, जेकॾहिं तव्हां हाणे हाणे असांखे जॉइन कयो आहे, हाणे जीअं लाड़काणो एफ एम 88.8 ऐं जीअं एफ एम नेटवर्क खे तव्हां जॉइन कयो आहे, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर असां आज़ादीअ जूं कोड़ सारी मुबारकूं चवंदासीं. प्रोग्राम जे आगाज़ में असां तव्हांखे ॿुधायोसीं त लाइव कॉल्स असां तव्हांजो शामिलु कंदासीं 0332132288. सो प्रोग्राम जी पहिरीं कॉल शामिलु कयूं पिया. 7:27 थी चुका आहिनि, 8 बजे ताईं असांजो प्रोग्राम जारी ऐं सारी रहंदो.
2: अगस्त
1: मुबारकूं हुजनि. मसे मसे यार, मुंहिंजी लधी अथई सार, आयो मिलण आई तो. हा, कीअं पियो गुज़रे अॼोको ॾींहुं? कीअं मल्हायो आज़ादीअ जो ॾियारो? माशाल्लाह, सुबुह खां वठी छा कया? लाड़काणे बि? पहिरियों चई सखर मां थो ॻाल्हायां, वरी हाणे लाड़काणो. सुबुह खां वठी माना चाचे नेमतुल्ला वांगुरु हणवणा कई अथई. अलहमदुल्ला, अलहमदुल्ला, शुक्र आहे. असां सुबुह केक वेक कटियासीं, खाधासीं, खारायासीं, माशाला. अकेला न खाधोसीं भाउ, 4-5 ॼणा हुयासीं सभु. मायूं काका सिदरा खां सवाइ असां कीअं खाईंदासीं ॿुधाए? सही आहे भाउ. ॿियो ख़ैर लॻो पिया, महिरबानी. जी जी शामिल थिया लख थोरा तव्हांजा. सो हिनखे त पुराणा आरजे बि हुन ज़माने वारा बि यादि आहिनि, माशाला. असांजा पुराणा लिसनर आहिनि. सो ख़्वातिन आज़ाद, तव्हां असांजे प्रोग्राम में पंहिंजो पैनल ते मैसेज आया आहिनि छा? जी चलो, तव्हां असांजे प्रोग्राम में फेसबुक लाइव ते बि कमेंट करे सघो था, लाइव कॉल बि करे सघो था, ऐं पैनल ते मैसेज बि करे सघो था.
0: अच्छा, टाइम जेको आहे प्रोग्राम जो सफ़ा थोरो आहे, वञी असां वटि बाक़ी अधु कलाकु बचो आहे. सो ॿियो ॿुधायो को हाल
1: अहिवालु. पाकिस्तान ते हूंदा हुआसीं न, त असांजो प्रोग्राम ई अधु कलाक जो.
0: छा कंदा हुयो पोइ हुन में?
1: उन महिल अधु कलाक बि वॾो हूंदो हो, कमर्शियल थोरे ई हूंदा हुन में. बिना कमर्शियल जे जेको
0: आहे अधु कलाक
1: एॾो सारो लॻंदो हो असांखे. हुन अधु कलाक में 5 गाना बि हलाईंदा हुआसीं
0: पूरा पूरा. हीअ
1: तो वांगे अध में ई गाना थोरा कटींदा.
0: असां छा कयूं, हेॾा असां कमर्शियल आहिनि त पोइ असां ॻाल्हाइणो थो पए न गाने में बि.
1: बहरहाल हाणे असांखे टेक्स्ट मैसेज अचनि था, उन महिल ख़त हूंदा, ख़त पोस्ट कार्ड हूंदा,
0: असांजे टाइम ते बि ख़त हूंदा.
1: ढिग ढिग माशाल्लाह,
0: टेबल भरी पई
1: आहे. कुझु कमेंट खे शामिल कयो त मां लाइव कॉल जी तरफ हलंदा.
0: ओके, असां सां इरम मौजूदु आहे. दीदी अस्सलाम अलैकुम. जी वालेकुम अस्सलाम. जश्नी आज़ादी, तव्हांखे मुबारक हुजे. केक खाओ त सलाह अथव, तव्हां केक खाओ बाबा. असां पंहिंजे सॼो केक खाई छॾियो आहे. और वासु भाई हमारे साथ मौजूदु आहिनि. वासु भाई, तव्हांजो मोहबतूं आहिनि, प्रोग्राम ॿुधो पिया, तव्हांखे बि खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि. और हमारे साथ हैप्पी गर्ल वालेकुम अस्सलाम कहते हैं आपको. उन खां अलावा तव्हांखे बि 14 अगस्त जूं इलाही सारियूं मुबारकूं हुजनि. और हज़ार खां जतोई भाई हमारे साथ मौजूदु आहिनि. और हज़ार भाई हमारे साथ हैं जी, आपको भी आज़ादी की बहुत सारी मुबारकबाद हो.
1: होता है.
0: बिल्कुल. अच्छा, सो किशोर भाई कहते सलाम अदा. सिदरा बियो सलाम. काका रिजवान, खुश आयो?
1: वाह वाह, कुराड़ा खुश आई तू, तब ठीक है तुझी. काको न चवंदो कर मुके.
0: मां कुझु न चवंदो. अच्छा वासु भाई, तव्हांजे पासे जो गानो कोशिशि कयूं था हलाए सघियासीं त हलाए वठंदासीं. उन खां अलावा छा छा खाली जुड़ी जो असांखे ज्वाइन करे चुको आहे?
1: भली करे आहे चाचा.
0: तव्हांखे बि आज़ादी जो खोड़ सारी मुबारक हुजे. درد دل سے سگڑ موجود ہے. وعلیکم السلام. اور کہتی ہیں شام بخیر. آپ کو بھی کہتے ہیں جی شام بخیر کے ساتھ ساتھ جشن آزادی مبارک
1: ہو.
0: اور عبدالرزاق بھائی ہمارے ساتھ ہیں. اسی پیارے پاکستان جی 79 جشن آزادی مبارک باد پیش کیوں تھا پارا محمد خان
1: 79 نا 79 ہی
0: 79 ہی
1: 79 ہی سالگرہ مبارک.
0: پروگرام
1: السلام علیکم.
2: وعلیکم السلام. سائیں کیڑا حال؟
1: الحمدللہ سائیں. کیڑا گلاو؟
2: سائیں رانجن
1: جی. رانجن صاحب خیر لگو پیا؟ طبیعت سیٹ
2: ا؟
1: آواز تاں نے تھوڑو کٹ جے پیو. تھوڑو پانی لوکیشن کے چینج کجو.
2: جی جی ہاں صحیح بیٹھو.
1: ہاں وی آئی پی وی آئی پی اوڑے پاڑے آرا میٹر مائٹ ڈور ڈگا
2: سب خوش سب پیٹ لگا پیا.
1: اللہ سائیں خوش رکھندا. مبارک ہو جو جو آزادی ڈیاڑو. چا چوندو جی جی خیر مبارک. آؤں دوستن کے سلام جی جی
2: خان محمد جونے جو وڈیرو علی بخش جونے جو وڈیرو جان محمد جونے جو ڈاکٹر فرحان ڈاکٹر لال چند کے سائیں
1: صحیح وڈی مہربانی ادا تاں جے وڈی رنجا سبنی نال اچیا آر جے جے کے بھی کھین او کٹ جی یا سب
0: ادا جونے جے کو وڈی نعمت لا جونے جے
1: تاں کے چاچو گھنو تو یاد اچے چاچا بدھے ویو نا
0: اج چاچو کونے نا پروگرام
1: نے اج یکو بیٹھو پروگرام میں ٹائم
0: الائی جو پروگرام نے ٹائم تھو وچاڑو
1: مو چوالا تڑیو تو گھر الائی چا چا چا
0: دیوا نا ویسے چاچو صبح صبح پروگرام ہویو بالکل
1: صبح 8 بجے جو آئے لنا تائیں
0: انیا ویس
1: الائی بھاجے سن جیڑو تھیو اس الائی چا لگے کیترو ٹائم دنیا میں رہی آیا تاں بھی ہے تو حقیقت میں زندگی جواب محنت کیا زندگی میں نوجوان خاص طور سے اساں انہن کے پنجو یوتھ چوندا سی تاں جنزی چوندا ہو تو جنزیز کے خاص طور تے ماں گزارش کندم تے تاں جی زندگی جو کو بھی مقصد ہے ان کے ایمانداری سان ऐं महिनत सां ऐं जिदोजहद सां पंहिंजो जेकॾहिं तव्हां हासिलु कंदो त इनशाला ताला रब पाक तव्हांजी ज़रूरु मदद कंदो. ऐं शुरू मां प्रोग्राम जे आगाज़ में मां सिधा चयमि त जेके पाकिस्तान जा दुश्मन आहिनि उहे नेस्तो नाबूद थी वञनि. दुश्मन उहे न आहिनि जेके असां ते हमिलो कंदा आहिनि. दुश्मन उहे बि आहिनि जेके करप्शन में मुलविस आहिनि. उहे बि मुल्क खे नुक़सान पहुचाइनि पिया. दुश्मन उहे आहिनि जेके जंहिंजी गवर्नेंस सही न आहे. दुश्मन उहे आहिनि जेके इदारा सही नथा हलाइनि. दुश्मन उहे आहिनि जेके रिश्वत वठनि था, जेके बेईमानी कनि था. इहे सभु दुश्मन आहिनि न. सो उन जे करे पंहिंजे वतन सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे देश सां पूरे ईमानदारीअ सां जेको आहे सो असांखे सचा थींदासीं. हा बाबा थोरो चयो घणो सम्झो. बसि सिधरा इहा ई हा क्वालिटी आहे न थोरो
0: मां थोरो ॻाल्हाईंदी आहियां.
1: माना मां मथो थो खावां तव्हांजो.
0: न न अहिड़ी ॻाल्हि न आहे. अच्छा सो कुझु कॉमेंट्स आहिनि. कॉमेंट्स पढ़ी वठूं था. माण्हू अलाए छा छा चवनि था.
1: माण्हू सम्झनि था जेको मां ॻाल्हायां.
0: हुन माण्हू असां सां गॾु मौजूदु आहिनि उहे अलाए छा छा चवनि था. अच्छा सो हज़ार भाके थे उणासी दानिश खान हमें सुन रहे कराची नाज़िमाबाद से.
1: दानिश खान
0: जी
1: चलो दानिश खैर लगो पिया आबा
0: सुनाणे उस्ता चाहता.
1: हां बस
0: अला
1: मुझे बाणे नालो आ.
0: अच्छा नाज़िमाबाद में रहना है इंशा अल्लाह.
1: वो गुलशन में रहना
0: सही. अच्छा हाली सुल्तान तमा की भी आजादी मुबारक हो जी. और उनका अलावा आजादी जी मौके ते दोस्तन के सलाम डिजन था. बिल्कुल जी अब्दुल्ला अली हमारे साथ आखिरी
1: आखिरी चौदगी से अली गुलाब शर.
0: हाँ जी
1: हाँ वेजे चश्मो
0: बहुत अच्छा प्रोग्राम है बाजी जी. आपको भी बहुत सारी मुबारकबाद हो जी. थैंक यू सो मच आप हमारे साथ हैं. और चाचा कहते हैं चाचा जूड़े जो आए शो में ना चाचा जूड़े जो हले गयो बाबा. अदर दिल कहती है शुक्र है सर रिजवान ने मेरी आईडी के नाम पर कुछ नहीं बोला.
1: खुदा अहिड़ी ॻाल्हि आई पर मां बस
0: छॾे ॾिनो.
1: गानो ॿुधो अथव दर्द दिल दर्द जिगर पुराणो गानो आहे मोहम्मद रफ़ी जो.
0: अच्छा किशोर भाई कहते सर रिज़वान हिकिड़ो सिर्फ़ वीक में हिकिड़ो प्रोग्राम अव्हां कयो त अव्हां असांखे ख़ुशी थी.
1: इनशाला इनशाला अलाह कंदो
0: इहो त बस तव्हां अचे हिते चई वेंदा आहियो.
1: चलो या भी इन्हनि जी
0: याद कनि था चवनि था ॿियो न त पर तव्हां हफ़्ते में सिर्फ़ हिकिड़ो प्रोग्राम कयो.
1: इनशाला इनशाला इनशाला.
0: अच्छा गोठ पाबू वीरो थर पारकर से दिलीप कुमार मेघवाड़ हमारे साथ हैं. और नवल राय मेघवाड़ दानिश भी हमारे साथ हैं. बहुत शुक्रिया भाइयों को वेलकम कहा जाता है. और हिकिड़ो लिस्ट में मिली नगमो आयो सो असां मिली नगमो भी ॿुधंदासीं गॾो गॾु. तव्हां कॉल्स जे चकर में बि आयो ॿुधी वठूं था.
1: वतन जी जेको आहे सो मिली नगमा अॻे जेके पुराणा तव्हां ॿुधा आहिनि असां त पुराणे ज़माने जा आहियूं 90s जा. पोइ ॾाढा ज़बरदस्त पीटीवी जा ख़ासि तौर ते जेके मिली नगमा हूंदा आहिनि जीवे जीवे पाकिस्तान सो एक परचम के साए तले हम एक हैं नाहिद अख्तर जा मैडम नूर जहां जा मेहदी हसन जा ये वतन तुम्हारा है हम हैं पासवा तुम हो पासवा इसके.
0: वैसे अगे मिली नगमा इलाही ठंदा असा तकरीबन असा जी ते जका भी आए लिस्ट फोल्डर आए तो नमे तकरीबन पुराना आए ठीक है. पर नयो कलेक्शन जको ना हाने थोरो घट अचे तो सारेली बगाए जको बिचारो मिड़े साल में एक मिली नगमो ठाइंदो आए. बाकी त असा के एतरा हाने को ज्यादा मिली नगमा नजर भी कोन था अचन त मानु ठाइन था पेरा वाकी ता वाली इलाही मिली नगमा हूंदा ऐं उहे एतिरा पावरफुल हूंदा जो माण्हू ॿुधी मतिलबु जोश में अची वेंदा.
1: 1965 जी जंग में तव्हां सॼो हाणे टाइम बि घटि आहे त मैडम नूरजहां जा गायल जेके मिली नगमा हूंदा उहे जवाननि फ़ौजियुनि सॼी क़ौम जा ईअं खून जेको आहे सो गरमाए छॾींदा हुया. सो ऐं वतन खे सजीले जवानो मेरे नगमे तुम्हारे लिए हैं. सो बहरहाल अलाह कंदो वरी असांजा जेके नौजवान आहिनि उहे इन तरफ़ ध्यानु ॾींदा साहिर अली बगा खां अलावा बि.
0: हिकिड़ो
1: नंढड़ो न आहे मेरे वतन इहो बि ॾाढो सुठो ज़बरदस्त मिली नगमो आहे.
0: उन त ॿियो त को आयो ई कोन्हे बसि उहो हिकिड़ो ई वीचारे ॻायो आहे. मिली नगमो ॿुधो
1: मां बसि हिकिड़ो
0: कयूं था बिल्कुलु.

0: ओके ॾिसो, ॾाढो ख़ूबसूरत हिते तव्हां अमली नगमो ॿुधो पिया. हुन खां अलावा असांजी वञण जो टाइम बि बिल्कुलु क़रीब अची पहुतो आहे. सो लास्ट में तव्हां असांजी जेका ही जनरेशन ॿुधे पई, सो इन खे तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदा, छा चवणु चाहींदा
1: हिननि खे? मां वरजाईंदुमि त असांजी जेका नई जनरेशन आहे, जेकी जेन ज़ी आहे, तव्हां त जेन ज़ी न आहियो, मिलेनियल छा चइबो आहे,